अशंख नाव अशंख थाव गम गम अशंख लो अशंख हे सर पार हो अक्री नाम अक्री साला अखरी ज्ञान गीत गुणगाह अखरी लिखण बोलण वाण अखरा सिर संजोग व खण जिने लिखे तिस सिर नाहि जे फुरमाए तिप तिप पाहि जेता कीता तेता नाव बिन नावै नाही को थाव कुदरत कवण कहा विचार वारिया न जावा एक वार जो तुत पावै साई भली कार तू सदा सलाम निरंकार ਭਰੀਐ ਹੱਥ ਪੈਰ ਤਨ ਦੇਹ ਪਾਣੀ ਧੋਤੈ ਉਤਰਸ ਖੇਹ ਮੂਤ ਪਲੀਤੀ ਕੱਪੜੋਹੇ ਦੇ ਸਾਬੂਨ ਲਈਐ ਉਹ ਧੋਏ ਭਰੀਐ ਮਤ ਪਾਪਾਂ